0: सो इट मीन्स गुरुदेव दया करके, ओ गुरुदेव, दया मीन्स मर्सी
1: To znamená, daja je milost.
0: करके, प्लीज बी मर्सीफुल विद अस,
1: Karke znamená, prosím, buď k nám milostivý.
0: अपना लेना, मीन्स एक्सेप्ट आवर भक्ति, आवर एडोरेशन, आवर साधना एंड आवर इनर फीलिंग्स.
1: Přijmi naší bhakti, přijmi naší úctu,